धा घर नग धन घन धा धन धन धा धन तक धन ना तक ते तक ते धन घर नग धन घन धा धन धन धा घन तक धन ना घन तीन ताक ते तक तीन ताक ते धन घन ना घन तक ते तक ते तक ते तक ते धन घन नग धन घन धा घन धन घन तक तीन ना घन धा तक तीन